दोस्तों, कार्यक्रमनो अंतिम गीत सांभळीए कुमार सानू अने अलका याज्ञिकना युगल शर्मा. संगीतानो मलिकनो शब्द राहत इंदोरीना, फिल्म खुद्दार.